के वास्ते नरो ना तू मेरी नीता ओ तुझको घुमाऊंगा दुनिया दिखाऊंगा न कर झगड़ा मेरी रीता गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ चोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ चोरी जरा हंस दे तू